अल्लाराम हर सिमर एकंकार साचा सब जगत जिन उपाया पौन पानी अगन भांदे गुर खेल जगत दिखाया आचार तू विचार आपे हर नाम संयम जप तपो सखा सहन प्यार प्रीतम

मन समझै है गुण गाई, गुर ते मन मारिया शब्द विचारिया, ते विरले संसारा, नानक साहिब भरपुर लीना, सात शब्द निस

साच रते सच अमृत जिहवा मिथ्या मैल न राई निर्मल नाम अमृत रस चाखिया शब्द रते पत पाई गुणी गुणी मिल लाहा पावस

संत मन तन हरिया रव गुण गोविंद बिन नावै सूका संसार अग्न तृष्णा जलै वारो वार सोई करे जे हर जीव पावै

धरती ते आकाश चढ़ावे चढ़े आकाश गरावे पेखारी ते राज करावे राजा ते पेखारी खल मूर्त ते पंडित करबो पंडित ते मुगदारी नारी ते जो पुरख करावे।